0: कार्यविधिः जलवायु परिवर्तन सम्बन्धिनः संयुक्त राष्ट्र संघस्य रूपरेखा प्रबन्धस्य अथ पेरिस सन्धेः च पूर्व पूर्ण प्रभावी रूपेण कार्यान्वयनं प्रगतिशीलं कर्तुं स्वप्रतिबद्धता पुनः दृढीकृता देशे हि बलं प्रदत्तं यत् विकसित देशेभ्यः वित्तीय सहायतायः उपलब्धतया सह अन्ताराष्ट्रिय सहयोगं सुदृढीकर्तुं विकासशील देशानां पर्यावरण सम्बद्धानां जलवायु सम्बन्धानां च आह्वानानां प्रभावीरूपेण समाधानम् आवश्यकमस्ति भारतम् अस्मिन् वर्षे सहनशीलतायै नवोन्मेषायै सहयोगायै सतत विकासाय च निर्माणम् इति विषय वस्तुना ब्रिक्स संघस्य अध्यक्षतां करोति ब्रिक्स देशानां मन्त्रिभिः सतत विकासस्य साधनरूपां चक्रीयार्थव्यवस्थां प्रवर्धयितुं भारतस्य नेतृत्वस्य अपि प्रशंसा कृता केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य सायं तमिलनाडुराज्यस्य द्विदिवसीय यात्रायै चेन्नई नगरं प्राप्स्यति असौ श्वः चेन्नई नगरस्य समीपे कोवलम् इत्यत्र आयोज्यमाने दक्षिण भारतस्य मुख्यमन्त्रिणां सम्मेलने भागं ग्रहीष्यति सम्मेलने तमिलनाडु केरल आन्ध्रप्रदेश तेलंगाना पुडुचेरी चेत्येतेषां प्रदेशानां मुख्यमन्त्रिणः भागं ग्रहीष्यन्ति राष्ट्रिय परीक्षणाभिकरणेन स्वस्य परीक्षा दलस्य व्यापकं पुनर्निर्माणं कृत्वा 600 पुरातनान् विशेषज्ञान् निष्कास्य तेषां स्थाने नूतनाः विशारदाः संगृहीताः शिक्षामन्त्रालयेन सामाजिकान्तर्जालीय पटले संसूचितं यत् परीक्षापत्राणां सूक्ष्मपरीक्षणं सुदृढं विधातुं एनटीए संस्थया चतुःस्तरीय प्रश्नपत्र परीक्षण प्रणाली कार्यान्विता भविष्यति वित्तमन्त्रालयेन संसूचितं यत् क्षेत्रीय ग्रामीण बैंक संघैः प्रवर्तमान वित्तवर्षस्य ऋण प्रदान क्षेत्रे तीव्रवृद्धिः अंकिता मन्त्रालयानुसारं भारतीय रिजर्व बैंकस्य प्राथमिकता क्षेत्र ऋण प्रणाल्याः अन्तर्गतं क्षेत्रीय ग्रामीण बैंकानां प्रदर्शनम् अतीव उत्कृष्टमासीत् भारते तु विज्ञान विभागेन अद्य पूर्व पश्चिमोत्तर प्रदेशेषु पूर्व मध्य प्रदेशे तथा उत्तराखण्ड राज्ये कतिपयेषु स्थानेषु अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम् इति वार्ताः
1: आकाशवाणी कारवारा
2: ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತರಂಗ ಸಿಡ್ಯಾಕ್ ಜೊತೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಬುಧವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 7:15 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಿಡ್ಯಾಕ್ ಬೆಂಗಳೂರು ತಪ್ಪದೆ ಕೇಳಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತರಂಗ ಸಿಡ್ಯಾಕ್ ಜೊತೆ
3: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು ಭಾವಗೀತೆ ಜನಪದ ಗೀತೆ ಭಕ್ತಿಗೀತೆ ಭಜನೆ ಪದ ಚಿತ್ರಗೀತೆ ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2253 45 ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 08382 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740 ನೆನಪಿಡಿ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಸಮಯ 7:02 ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಮೊದಲಿಗೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು ನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ
4: ಸೇರಿಸಿ ವಿಧ ವಿಧವಾಗಿ ರುಚಿ ರುಚಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ತಿನ್ನಲ್ಲ ಅಂತೀರಾ ನಾವು ಬದುಕಿ ಬಾಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಆಹಾರ ತಿನ್ಬೇಕು ತಿನ್ನೋ ಅನ್ನಕ್ಕೆ ಅವಮಾನ ಮಾಡಬೇಡಿ
5: ಪೌಷ್ಟಿಕವಾದ ಆಹಾರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹಿತಕರ
6: ಆಕಾಶವಾಣಿ ಇದೀಗ ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ 7:05.

0: करुणापराः सत्यनिष्ठाश्च भवेयुः। राष्ट्रपतिना एतदपि प्रतिपादितं यत् तेभ्यः प्रदत्तः अधिकारः निष्पक्षतया विनयेन समर्पणेन च जनतायाः सेवायै एकं महत्तरं उत्तरदायित्वं धारयति। सर्वोच्च न्यायालयेन अद्य प्रतिपादितं यत् भविष्ये प्रश्नपत्र गोप्यता भंग निवारणाय राष्ट्रीय परीक्षा संस्थायाः संस्थागत करणं अतीव अनिवार्यं वर्तते। न्यायालयस्य अनुसारं अस्याः कृते सुरक्षिता आधारभूत संरचना समर्पितानि परीक्षा केन्द्राणि सुदृढ़ा साइबर सुरक्षा प्रणाली संस्थागत दक्षता अथ च परीक्षा संचालनाय एका स्थायी व्यवस्था आवश्यकी वर्तते। नीट यूजी 20-26 प्रश्नपत्र प्रकटन प्रसंगे याचिकानां श्रवणं कुर्वन् उच्च न्यायालयेन केन्द्रीय शिक्षा मंत्रालयस्य सचिवः आदिष्टः यत् सः राधाकृष्णन समित्याः संस्तुतीनां क्रियान्वयनाय स्वक्रियमाणानां चरणानां विवरण सहितं एकं शपथपत्रं न्यायालये प्रस्तुयादिति। प्रवर्तन निदेशालयेन दशसु स्थानेषु अन्वेषणं कृतम्। मौलाना मोहम्मद अली जौहर परिसरेण रामपुरस्थेन मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयेन च सम्बद्धे धनशोधन प्रकरणे उत्तरप्रदेशे दिल्लीनगरे रामपुरे सहारनपुरे च विभिन्नेषु स्थानेषु प्रवर्तन निदेशालयेन सहसान्वेषणं प्रवर्तितम्। प्रवर्तन निदेशालयेन ज्ञापितं यत् धनशोधन निवारण अधिनियमस्य 2020 वर्षे प्रवर्तितस्य अधिनियमस्यान्तर्गतम् अन्वेषणं कृतमिति। इदम् अन्वेषणं स्वायत्त करदातृभिः माध्यमैः सर्वकारीय अनुबन्धनीतेः कथित विचलनस्य ततः प्राप्तस्य धनस्य विश्वविद्यालयस्य अथवा परिसरस्य कृते सम्पत्तिनिर्माणे कथित उपयोगस्य च विषये वर्तते। लखनऊ नगरे स्थितः मौलाना मोहम्मद अली जौहर परिसरः यस्य मुख्य न्यासी रूपेण उत्तर प्रदेशस्य पूर्व मंत्रिमंडलीय मंत्री आजम खान इत्येषः परिवारस्य सदस्यैः सह कार्यं निर्वहति। रामपुर मंडले मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयं सार्वजनिक विश्वविद्यालयं च प्रचालयति। प्रवर्तन निदेशालयेन विज्ञापितं यत् अन्वेषणस्य प्रमुख उद्देश्यम् अपराध जनित धनस्य उद्घाटनं वित्तीय अभिलेखानां अथ प्रलेखानां संग्रहणं सर्वकारीय निधेः उपयोगेन सम्बद्धानां डिजिटल साक्ष्याणां प्राप्तिश्च अस्ति। कोलंबिया देशे 4.7 तीव्रतायां भूकंपेन मृतकानां संख्या 12-300 यावत् वर्धिता। प्रायः 11,600-400 यावत् जनाः व्रणिताः यस्मिन् 90-200 यावत् जनाः अद्यापि लुप्ताः सन्ति इति सूच्यते। भारतेन प्रथम निकषस्पर्धायां श्रीलंकादलं 65-100 धावनांकैः पराजितम् इति वार्ताः।
1: ईगा रसवार्ते। ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ. ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಸರ್ವಮಂಗಳ ಎಂ. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಆಕಾಶ ನೋಡೋಕೆ ನೂಕುನುಗ್ಗಲು ಏಕೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವರ ಮಾತಿನಂತೆ ನಾಸಿಕ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರೋ ಉದಮಲ್ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆಕಾಶ ನೋಡೋಕೆ ಜನ ನುಗ್ಗಿ ನುಗ್ಗಿ ಬರ್ತಾರೆ. ನಮ್ಮದು ಅದೇ ಆಕಾಶ, ಅವ್ರದ್ದು ಅದೇ ಆಕಾಶ, ಅದರಲ್ಲೇನು ಅಷ್ಟೊಂದು ಪಸಂದು ಅಂತ ಕೇಳಬಹುದು. ಆದರೆ ಗಮ್ಮತ್ತು ಇರೋದು ಇಲ್ಲಿ, ಈ ಹಳ್ಳಿ ಸುರ್ಗಾನ ಅನ್ನೋ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿದೆ. ಎತ್ತರಕ್ಕಿರೋದ್ರಿಂದ ಆಕಾಶಕಾಯದ ಬೆಳಕು ನೇರ ಹಳ್ಳಿ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಹಳ್ಳಿ ತಲೆ ಮೇಲೆ ಮೋಡ್ಗಳ ಜೂಟಾಟ ನಡೆಯೋಲ್ಲ. ಗಾಳಿ ತಂಡ ತಂಡ, ಕೂಲ್ ಕೂಲ್. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆಕಾಶ ಅಂದರೆ ಈ ಹಳ್ಳಿ ಜನರ ಮನೆ ದೇವರಿದ್ದಂಗೆ. ಈ ಹಳ್ಳಿಲಿ ಹೈಬೀಮ್ ಲೈಟುಗಳನ್ನು ಬಳಸೋದೇ ಇಲ್ಲ. ಆಕಾಶಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಡಿಮ್ ಬಲ್ಪ್ಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ರಸ್ತೆ ದೀಪಗಳು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ತಲೆ ಎತ್ತಿ ಬೆಳಗೋದಿಲ್ಲ. ಆಕಾಶ ನೋಡೋರಿಗೆ ಮನೆ ಬೀದಿ ದೀಪಗಳು ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡಲ್ಲ. ಆಕಾಶದ ಮೇಲಿರೋ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಈ ಭಯಭಕ್ತಿ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಕೃತಿಯ ವರದಂತೆ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಲಿ ಹಳ್ಳಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಉದಮಲ್ ಹಳ್ಳಿ ಆಕಾಶ ಬಹಳ ಫೇಮಸ್ಸು. ಊರಿನ ಬೆಳಕು ಆಕಾಶಕ್ಕೆ ಬೀಳಲ್ಲ, ಆಕಾಶದ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಬೆಳಕೆ ಹಳ್ಳಿನ ಬೆಳಗೋದು. ಆಕಾಶದ ಮುಂದೆ ನಿಂತರೆ ತಾರೆ ಜಮೀನ್ ಪರ್, ಕವಿಯುವ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ಮಿನುಗುವ ಕೋಟಿ ಕೋಟಿ